बि ॻाल्हाए केसी ताईं बचंदी दिल, सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे. ऐं तव्हां बि केसि ताईं बचंदा, तव्हां सभिनी खे पकड़ी पकड़ी डी स्किन ब्यूटी क्रीम जो यूज़ कराईंदमि, ॾिसजो बि. डीस्क ब्यूटी क्रीम जो इस्तेमाल जीअं जीअं न आहे कयो बाबा, करे वठो करे वठो, अञा टाइम अथव. ऐं डीस्किन ब्यूटी क्रीम तव्हांजे क़रीबी जनरल स्टोर ते मिली रही आहे, सो वञो ऐं वठी अचो.